0: नमस्कार आमच्या अधिकारी सगळे छोटी मुलांचं लेवा सफलता
1: सुनलं मला रेडिओ सफलता 103.4 मेगाहर्ट्झ
2: सुनलं मला